श्रोताओ 91.2 MHz ते तुसी बने होए हो रेडियो गुंजन धर्मशाला दे नाल ते इंजॉय कर रहे हो पंजाबी गीतां दा कार्यक्रम।